Wie erhören uns, Sahe des Bahai, Darsana, Parsea, Guru, Kan, Janama, Marana, Dokhjai, Hove, Sefatak, Samandi, नूर अरसाहु कुरसाहु चटियां तोद डिठे सच्चे पातसाह